Nortinang, tei parinam ramen su loro, noi basel noi bardo tangsha da chush. Duang dure ki kawa afat tihesh, erang jo te sakyat eri dupai rokchi khukshimesh, te erang jo ramen su bete mi ji rokchi udhar ro khukshiesh. Te phyas rokchi erang jo rai zimedari hit bujha gyunshiesh. Erang jo epo nang shechen jivan sheli apnai li ji vikas nang paryavaran nispir gi balakung santulan likcha gyunshiesh. Vishwa paryavaran divas nimati koi ayojan timesh. Te hing jo sankalp thopa tihesh prakriti ki bonthe samman gyunshi chalak ro bachai likchungi. Ramen su time gi mi ji bonthe sai soti sakyat lan bucha gyunshiesh. Te avsar do hing chai do sankalp thinche gyunshiesh ki हिंग छाई पर्यावरण की बोंठे राई जिम्मेवारी थिन गते बूटा तकेते सोती बचत लिकते शुगु कुतुल छुई कोल कोल कते नंग राई आसपास दमशी बुकेते क्युक्ची क्युक्ची कदम रोकची तेजी बदलाव रमेन की संभावना तेयेश द थे नंग यंपो ललती हिन कते दर्चा महिला मंडल थिरची ललती केशी मोलदंग।